0: यस्य ब्रिक्स शिखर सम्मेलनस्य पूर्वसिद्धतायाः अंगत्वेन सुरक्षा चिन्तां वीक्ष्य दिल्ल्यारक्षिदलेन अद्य राष्ट्रिय राजधान्यां सोमवासरं यावत् ड्रोन्स इत्येतेषाम् अथ च अन्येषां लघु वायव्य मञ्चानां संचालने पूर्ण प्रतिबन्धः स्थापितः। दिल्ल्यारक्षि आयुक्तः अनुराग कुमारः शिखर सम्मेलनस्य सुरक्षा व्यवस्थायाः सुदृढीकरणार्थम् एतं निषेधादेशं प्रख्यापितवान्। आरक्षिदलेन स्पष्टीकृतं यत् गुप्तसूचनाधारेण एषः निर्णयः गृहीतः। गुप्तसूचनानुसारं समाजकण्टकाः आतंकवादीसमूहाः वा अवसरेऽस्मिन् जनसुरक्षायाः अतिविशिष्टव्यक्तीनां महत्वपूर्णसर्वकारीयप्रतिष्ठानानाञ्च कृते संकटम् उत्पादयितुम् एतादृशाणां व्योममञ्चानां दुरुपयोगं कर्तुं शक्नुवन्ति। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। विश्व स्वास्थ्य संघटनस्य महानिदेशकः डॉक्टर टेड्रोस अधनोम घेब्रेसस इत्यतो केन्द्रीय स्वास्थ्य मन्त्रिणं जेपी नड्डा महोदयमद्य अमिलत्। एतत् मेलनं तैमोर लेस्ते देशे आयोजितायाः विश्व स्वास्थ्य संघटनस्य दक्षिण पूर्व एशिया क्षेत्रीय समित्याः एकोनाशीतितम सत्रावसरे संजातम्। अवसरेऽस्मिन् डॉक्टर टेड्रोस इत्यमुना स्वास्थ्य क्षेत्रे विशेषतः मातृ शिशु कल्याण दिशि अथ च असंचारी रोगाणां विरुद्धं संचालिते अभियाने भारतस्य उल्लेखनीय उपलब्धिनां कृते श्रीनड्डाय अभिनन्दनानि व्याहृतानि। WHO प्रमुखेण निरूपितं यत् भारते 60,000+ संख्यकैः आयुष्मान आरोग्य मन्दिरैः जनसामान्यस्य समीपम् उच्च रक्तचापस्य मधुमेहस्य सामान्य कर्करोगाणां च प्रारम्भिक परीक्षणानां व्यवस्था प्रापिता। सहैव अग्रिम उपचारार्थं सुगम प्रेषण मार्गाः कल्पिताः। केन्द्रीय कृषि कृषक कल्याण मन्त्री श्री शिवराज सिंह चौहानः मलेशिया तैमोर लेस्ते म्यांमार देशानां स्वसमकक्षीयैः सह उच्चस्तरीयोपवेशनम् अकरोत्। एताः मन्त्रणाः ह्यः नवदिल्ल्यां समनुष्ठितायाः कृषि वानिकी विषयिण्याः नवम आसियान भारत मंत्री स्तरीय संगोष्ठ्याः अवसरे सम्पन्नाः। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य ओडिशा राज्ये क्वचित् अतितीव्र वृष्टेः क्वचिच्च अतितीव्रतर वृष्टेः रक्तवर्णीया संचेतना प्रख्यापिता। महिलानां क्रिकेट क्रीडायां एशिया चषक स्पर्धायाः उपान्त्यचक्रे अद्य दुबई नगरे भारतस्य बांग्लादेश दलेन सह प्रतिस्पर्धा भविष्यति। इयं प्रतिस्पर्धा भारतीय मानक समयानुसारं रात्रौ 8 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: ഇനി കേൾക്കാം പ്രാദേശിക വാർത്തകൾ. ആകാശവാണി, നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് സോഫിയ ഡാനിയൽ. പ്രധാന വാർത്തകൾ. ബഹിരാകാശ മേഖലയിൽ സുരക്ഷയും സഹകരണവും ഉറപ്പാക്കാൻ അന്താരാഷ്ട്ര ഉച്ചകോടിയിൽ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയുടെ ആഹ്വാനം. യുവജനങ്ങളെ ലഹരിയിൽ നിന്നും രക്ഷിക്കാൻ കായിക മേഖലയ്ക്ക് കഴിയുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. സംസ്ഥാനത്ത് ഡിജിറ്റൽ സർവേയുടെ 2 നവംബർ 1 പുനരാരംഭിക്കും. മനുഷ്യ വന്യജീവി സംഘർഷം നേരിടാൻ പുതിയ സംവിധാനങ്ങൾ ഏർപ്പെടുത്തുമെന്ന് മന്ത്രി ഷിബു ബേബി ജോൺ. കേരള മെഡിക്കൽ സർവീസസ് കോർപ്പറേഷൻ വഴി വാങ്ങുന്ന മരുന്നുകളുടെ നിലവാരം ഉറപ്പാക്കാനുള്ള ചുമതല ഡ്രഗ്സ് കൺട്രോൾ വകുപ്പിന് നൽകാൻ തീരുമാനം. വനിതാ ഏഷ്യാകപ്പ് ക്രിക്കറ്റ് ആദ്യ സെമിയിൽ ഇന്ന് ഇന്ത്യ ബംഗ്ലാദേശ് പോരാട്ടം. വാർത്തകൾ വിശദമായി. അന്താരാഷ്ട്ര നിയമങ്ങളും ബഹുമുഖ സഹകരണവും അടിസ്ഥാനമാക്കി സുരക്ഷിതവും സമാധാനപരവുമായ ബഹിരാകാശ അന്തരീക്ഷത്തെയാണ് ഇന്ത്യ പിന്തുണയ്ക്കുന്നതെന്ന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി. പാരീസിൽ നടന്ന അന്താരാഷ്ട്ര ബഹിരാകാശ ഉച്ചകോടിയെ വെർച്വലായി അഭിസംബോധന ചെയ്യുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. ബഹിരാകാശ ഭ്രമണപഥങ്ങൾ കൂടുതൽ തിരക്കേറുന്ന സാഹചര്യത്തിൽ സംഘർഷത്തെക്കാൾ സഹകരണത്തിനും